0: रसिक श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या श्रृंखले अंतर्गत आजच्या 8व्या भागात आम्ही मल्लिका प्रिया यांना आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. श्रोतेहो, मल्लिका प्रिया या आधी सॉफ्टवेअर मॅनेजर म्हणून जर्मन अमेरिका या देशात काम करत होत्या. फ्रीलान्स सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तसंच सामाजिक बांधिलकी म्हणून मुलांसाठी उत्तम संभाषण कलाचे उन्हाळी शिबिर सध्या घेत आहेत. त्याचबरोबर कथा कविता लिहिणं हा त्यांचा छंद असून या साहित्य प्रकारात त्यांचं योगदान खूप मोठं आहे. मल्लिका प्रिया आकाशवाणी स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत. आणि आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण करीत आहे त्याबद्दल आपणास हार्दिक शुभेच्छा.
1: आपणासही हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार.
0: मल्लिका प्रिया मॅडम, आकाशवाणी आणि तुम्ही हे नातं तुमच्या मनात आता कसं रुंजू घालतंय?
1: आकाशवाणी आणि माझं नातं सांगायचं तर अगदी लहानपणापासून म्हणजे बाळगुटीच्या बरोबरीने आकाशवाणीचा हात धरून मी मोठे झाले आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याआधी अजून मुळात जायचं तर जेव्हा रेडिओ एक श्रीमंती मानलं जायचं त्या काळामध्ये आमच्या आजोबांकडे रेडिओ असायचा. सगळ्या गावकऱ्यांच्या बरोबरीने मिळून सभेचं स्वरूप यायचं,

0: संध्याकाळी आमचे आजोबा घराबाहेर झाडाला तो रेडिओ टांगायचे आणि गावातले सगळे गावकरी एकत्र मिळून सगळ्या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायचे. जशी जशी मी मोठी होत गेले तसं मला आकाशवाणीने अनेक वेळेला कार्यक्रम सादर करण्याची देखील संधी दिली आहे. जेव्हा मी शाळेमध्ये होते तेव्हा मला काही आमच्या गायन चमूच्या बरोबरीने आकाशवाणीमध्ये समूहगान करायची, देशभक्तीपर गान करायची संधी मिळाली. त्यावेळेस मी आकाशवाणीचा स्टुडिओ पहिल्यांदा बघितला.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर मग एकावर एक असे कार्यक्रम होत गेले. कॉलेजमध्ये असताना उत्तम कोळगावकर सर होते, त्यांनी खूप आम्हाला प्रोत्साहन दिलं.
1: आकाशवाणीने आपणास कलाकार म्हणून आमंत्रित केलं, त्याबद्दलचा अनुभव सांगाल.
0: त्यावेळेस उत्तम कोळगावकर सर होते, आम्ही म्हणजे कॉलेज मध्ये होतो आणि त्यावेळेस मित्रमैत्रिणींचा आमचा खूप मोठा असा समूह होता. मी खूप मला भाग्यवान समजते की माझ्यापेक्षा मोठे असलेले विविध वेगवेगळ्या विषयांना धरून मित्रमैत्रिणींनी कार्यक्रम केले आहेत. त्यावेळेस त्यांच्याकडनं देखील शिकून आम्ही मोठ्या उत्साहाने कोळगावकर सरांच्या प्रोत्साहनाने अनेक कार्यक्रम करू शकलो. माझ्या मित्रमैत्रिणींनी त्यावेळेस जसं मला आठवतं कादंबऱ्या तेव्हा वाचन व्हायचे, जसं छावा कादंबरी मला आठवते.
1: आकाशवाणी कादंबरीचं क्रमशः वाचन हा एक वेगळा कार्यक्रम प्रसारित करीत होते.
0: तर
1: ती मजा खूप छान होती की आपल्याला वेळ नाही मिळाला पुस्तक वाचायचं किंवा कादंबरी वाचायचा, तर आकाशवाणी आपल्याला तो कार्यक्रम त्या माध्यमातून उपलब्ध करून देत होता.
0: आणि नंतर पूर्ण आठवड्यामध्ये काय काय घडलं ते एका कॉलेज विद्यार्थ्यांच्या नजरेत एक असा तो कार्यक्रम माझ्या मित्रमैत्रिणींनी बसवलेला होता आणि आम्हाला खूप त्या कार्यक्रमाची उत्सुकता असायची. एक असा एक ताळेबंद किंवा आढावा म्हणतो तसं होऊन जायचा तो कार्यक्रम ऐकल्यानंतर. युवावाणीमध्ये विविध प्रकारे सादर केलेले हे सगळे कार्यक्रम मला अजूनही आठवतात. माझी सुरुवात झाली प्रश्नमंजुषेने आणि मी काही कविता देखील सादर केल्या युवावाणीच्या मार्फत. त्याच्यानंतर मी एनसीसी मध्ये प्रतिनिधित्व केलं नॅशनल लेवल कॅम्पमध्ये आणि त्याच्यामध्ये मला सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल देखील आकाशवाणीमध्ये माझी मुलाखत झाली. तो एक मानाचा शिरपेस मी अजून देखील खूप माझ्या जवळ आहे असं मी म्हणू शकते.
1: एक मर्मबंधातली ठेव तुम्ही अगदी आतापर्यंत जपून ठेवली.
0: जपून
1: आकाशवाणी प्रत्येकाला अशी संधी देत असते आणि मगाशी मी म्हटले की मर्मबंधातली ठेव म्हणजे हा जो ठेवा आहे आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा जो खजिना आहे. एक छोटं कसं आजीबाईचा बटवा असतो त्याच्यातून छोट्या छोट्या वस्तू बाहेर पडत असतात, तशी आकाशवाणी आपल्या प्रत्येक कलाकाराला छोटी संधी देत असते, छोटे छोटे कार्यक्रम प्रसारित करीत असते आणि या कार्यक्रमाचा आस्वाद प्रत्येक रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतो. आकाशवाणी ही समृद्ध आकाशवाणी आहे. आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकल्यानंतर तुमच्या जीवनावर काय प्रभाव पडला?
0: त्यावेळेला आकाशवाणी म्हणजे आपल्या घरातलं माणूसच, अजूनही म्हटलं तर वावगं नाही. त्यावेळेस सामान्य ज्ञानासाठीचा एक मोठा स्रोत म्हणजे आकाशवाणी. शालेय जीवनामध्ये किंवा कॉलेज जीवनामध्ये एक ठराविक विषयाच्या अनुषंगाने शिक्षण व्हायचं, पण आकाशवाणीचं कार्यक्रमांमध्ये इतकं वैविध्य आहे की त्याच्यामुळे वेगवेगळे विषय हाताळले जाऊन त्याबद्दल एक मनाचा विकास घडवून आणण्याची मोठी जबाबदारी आकाशवाणीने घेतली आहे अजूनही.
1: आकाशवाणी सांस्कृतिक कार्यक्रम देते, युवकांसाठी वेगळे कार्यक्रम असतात, छोट्या दोस्तांसाठी बालवाडी किंवा बालविश्व किंवा आनंद मेळा असे कार्यक्रम असतात, तर असे प्रत्येक विविध कार्यक्रम ऐकल्यानंतर तुमच्या मनाला भावणारा एक असा कुठला वेगळा कार्यक्रम आहे का की चला हा कार्यक्रम ऐकला ऐकता ऐकता तो केव्हा संपला समजलाही नाही, तशी रुखरुख राहते की अरे कार्यक्रम आपण ऐकता ऐकता संपला पण, तशी छोटीशी काही आठवण आहे का एखाद्या कार्यक्रमाची?
0: आकाशवाणीचं असं की त्यावेळेस घड्याळ बघायची गरज नाही, सगळं काही वेळापत्रक आकाशवाणीच्या कार्यक्रमानुसारच आपले इकडे हात चालत असायचे आणि तिकडे कान ऐकत असायचे आणि आपला विकास घडत असायचा. या सगळ्या गोष्टी आपली प्रगती सगळी आकाशवाणीच्याच हाती होते. तर त्यावेळेस कसं की अभंगवाणी मला विशेष करून आठवतं, माझी सकाळची शाळा असायची, त्यावेळेस लताबाईंचे ते सुंदर अभंग आणि तो एक वातावरण मला गोडवा मला खूप आठवतं की सगळं आपण तयार झालो आहोत छान शाळेमध्ये जाण्यासाठी. सकारात्मक ऊर्जा घेऊन ते अभंग ऐकत ऐकत शाळेत जायचो. आणि त्यावेळेस कसं सगळ्याच घरातनं तेच म्हणजे फक्त घरातच ऐकायचं आणि त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर ऐकू येणार नाही असं नाही, तो कार्यक्रम कानी पडतच असायचा आणि तसेच शाळेत जायचो.

0: शाळेमध्ये प्रार्थना आणि मग शाळा सुरू आणि मग शाळा संपल्यानंतर घरी आल्यानंतर पुन्हा मग युवावाणी, युवावाणीचे कार्यक्रम, पुन्हा बातम्या, हे सगळं एक आयुष्याचा भागच आकाशवाणी. तर ती सकारात्मक ऊर्जा मी अजूनपर्यंत देखील अनुभवते, त्याच भूतकाळात जाते आणि पुन्हा त्याच आत्मविश्वासाने पुढचं काम करायला घेते.
1: आकाशवाणी आणि तुमचं भावनिक नातं, जसं तुम्ही कार्यक्रमात सहभाग घेतला, कार्यक्रम सादरीकरण केलं, तर त्या कार्यक्रमामुळे तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासाला काही उपयोग झाला का?
0: हो, आता आकाशवाणीच्या जे निवेदन आकाशवाणीवरती होतं, पहिल्यापासून डॉक्टर प्रतिमा जगताप, शिवाय सुधा नरवणे मॅडम बातम्या द्यायच्या, तसेच विविध भारतीवरचे अनेक निवेदक आहेत, जसं अमीन सयानी तर प्रश्नच नाही, सगळ्यांना ते आठवतच असणार, त्यांचा आवाजच एवढा छान सगळ्यांच्या आठवणीतला राहिला आहे, ममता सिंह या, कमल शर्मा या सगळ्यांकडनं, म्हणजे एक पायंडा आपण म्हणू शकू की कसं असायला पाहिजे निवेदन, समोरच्या माणसाला कसं आपल्याला समजून घेऊन, सगळ्यांना सगळ्यांच्या दृष्टिकोनात विचार करून कसं हे सगळं कार्यक्रम बसवतात, केवढी मेहनत हे सगळी टीम घेते, ते सगळं बघून खूप छान वाटायचं. त्या सगळ्यांचा उपयोग पुढे निश्चितच जीवनामध्ये झाला होतो आहे.
1: मल्लिका मॅडम, आकाशवाणी एखादा असा प्रसंग आहे का की मान्यवर व्यक्ती ध्वनिमुद्रण करायला आली आणि त्यांच्याशी तुमची भेट झाली, तो एक अनुभव सांगाल.
0: मी रेकॉर्डिंगसाठी बाहेर बसले होते, अजून स्टुडिओ रेडी नव्हता आणि माझ्या शेजारी विजया राजाध्यक्ष बसलेल्या होत्या.
1: अरे वा,
0: त्यांचं भाषण होतं, रेकॉर्डिंगसाठी आल्या होत्या आणि मला काहीही सुतराम कल्पना नव्हती, मी त्यांच्या शेजारी बसून होते. मी माझ्या कविता वाचण्यासाठी आलेले होते रेकॉर्डिंग करण्यासाठी. त्यांनी थोड्या वेळाने त्यांची टाचणं वगैरे त्यांची बघून झाली आणि त्यांनी सहज कुतूहलाने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यांची ती छान इस्त्री केलेली स्टार्चची साडी, ते सगळं म्हणजे एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व खूप असं छाप पडणार होतं. त्यांच्या बोलण्यातनंच तो गंभीरपणा जाणवत होता आणि मी जरा दबूनच गेले होते त्यांच्या समोर. मी तेव्हा कॉलेजमध्ये होते, त्यांनी मला विचारलं की कशासाठी आली आहेस, सहज बघू म्हणून त्यांनी माझी कविता घेतली आणि ती वाचली आणि त्यांना कोण आनंद झाला. त्यांनी सांगितलं की त्यांना आश्चर्यही वाटलं की मी सायन्स स्ट्रीमची विद्यार्थिनी आहे आणि त्या कविता वाचून त्यांनी मला सांगितलं की तू भाषेमध्ये पीएचडी करावीस असं मी तुला सुचवते.
1: अरे वा.
0: आणि त्यांनी तेव्हा एक कुठल्या कागदावरती पण तू पत्ता लिहून दिला होता की तू नक्की मला पत्र पाठव, आपण हे संभाषण पुढे नेऊ. मर्मबंधातली ठेव म्हणाला त्या पोतडीमध्ये हा एक प्रसंग कुलूपबंद करून मी माझ्याजवळ ठेवलेला आहे,
1: कधीही न विसरणारा हा प्रसंग. आणि तुमचं भाग्य असं की तुम्हाला कळत न कळत डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांची भेट झाली, त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं आणि तुम्हाला त्यांनी छान मोलाचा सल्लाही दिला, अर्थात तुमची कविता बघितली, त्यांना ती खूप आवडली, त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करते की एक छान मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला चांगला एक
0: आशीर्वाद
1: मिळाला आणि एक अनुभव मिळाला. जाता जाता आकाशवाणी गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या कार्यक्रमात आपण सर्व रसिक श्रोत्यांना काय मोलाचा सल्ला द्याल? मल्लिका मॅडम, जाता जाता रसिक श्रोत्यांना तुम्ही आकाशवाणीबद्दल पुन्हा एकदा काय सांगाल?
0: आकाशवाणीने आम्हाला घडवलं आणि हीच परंपरा पुढे नेली जावी त्यासाठी मी सर्वांना विनंती करेन. आई वडील मुलांनी सगळ्यांनी मिळून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकावे, त्याच्यातनं कदाचित एखादा नाटककार घडेल, एखादा संगीतकार पुढे घडेल, कोणी अजून त्याच्यातनं प्रेरणा घेऊन अजून एखादी मोलाची कामगिरी आपल्या देशासाठी बजावू शकेल आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय ही संकल्पना पुढे नेता येईल, पुढच्या पिढीपर्यंत देखील पोहोचेल असं मला वाटतं.
1: मल्लिका मॅडम, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि तुमचे छान अनुभव, आकाशवाणी जोडलेलं नातं, आकाशवाणीबद्दलच्या असलेल्या भावना रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही खूप छान बोललात, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: आकाशवाणीची गौरवशाली 90 वर्षाची वाटचाल या श्रंखले अंतर्गत आठवणीतील आकाशवाणी या विषयावर मल्लिका प्रिया यांची मेघना ढवो यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. श्रोते हो, आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण करीत आहेत, याचंच निमित्त साधून निशिगंध कार्यक्रमात यानंतर आकाशवाणी आज आणि काल या विषयावर परिसंवाद प्रसारित करीत आहोत. परिसंवादात भाग दीपाली जोशी आणि संयुक्ता कुलकर्णी यांचा आणि या परिसंवादाचं संचालन सोनाली कुलकर्णी यांनी केलंय. ऐकूयात तर मग परिसंवाद आकाशवाणी आज आणि काल.

0: श्रोते हो, आकाशवाणी भारतीय प्रसारण क्षेत्रातील विश्वासार्ह आणि प्रेरणादायी प्रसार माध्यम. गेली 90 वर्ष ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन याचा सुरेख संगम साधत आकाशवाणीनं समाज मनाशी एक घट्ट नातं निर्माण केलं आहे. या समृद्ध प्रवासाचा वेध घेण्यासाठी आकाशवाणीची 90 वर्षाची वाटचाल या विशेष चर्चेत आपल्यासोबत आहेत आकाशवाणीच्या माजी उद्घोषिका दीपाली जोशी, तसंच मास मीडिया आणि पत्रकारिता यांची पदवी शिक्षण घेत असलेली संयुक्ता कुलकर्णी आज आकाशवाणी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आज आपण प्रसारण सेवेचा अनुभव आणि नव्या पिढीचा आकाशवाणीप्रती असणारा दृष्टिकोन समजून घेणार आहोत. सर्वप्रथम दीपाली जोशी मॅडम आणि संयुक्ता, आपण दोघींना आकाशवाणीच्या गौरवशाली 90 वर्षाच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा आणि आपलं स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: तर दीपाली मॅडम, तुम्हाला विचारावं असं वाटतं की आकाशवाणी म्हणलं की सुरुवातीला मनामध्ये काय भावना येते?
1: म्हणजे आता आम्ही जेव्हा लहान होतो, म्हणजे आम्ही तिघी बहिणी आहोत, तर त्याच्यामध्ये आम्हाला असं दुसरं विश्वच नव्हतं तेव्हा. आता तरी मोबाईल आहे, प्रसारमाध्यमांमध्ये पण खूप बदल झालेत, त्यांच्यामध्ये खूप गोष्टी अवेलेबल आहेत आजकालच्या मुलांना. आम्हाला तसं नव्हतं, त्यामुळे आकाशवाणी आणि दूरदर्शन ही दोनच माध्यमं होती. सकाळ झाली की माझे काका लावून ठेवायचे रेडिओ आणि त्याच्यावर मग सगळे मराठी कार्यक्रम, नाट्यसंगीत आणि मग गाणं वगैरे सगळे ते ऐकायचे. नाट्यसंगीत आमच्याकडे खूप चालायचं, त्यामुळे ते कानावर पडत राहायचं. आणि मग आम्हालाही हळूहळू ती आवड एक उत्पन्न झाली की, आणि माझे बाबा खूप स्ट्रिक्ट होते त्यामुळे असं बाहेर जाऊ द्यायचे नाहीत कुठेही फ्रेंड्स बरोबर, त्यामुळे आम्ही घरीच जास्त असायचो. त्यामुळे रेडिओ हे एकच आमचं माध्यम होतं आमच्या मनोरंजनासाठी.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळे आम्ही खूप रेडिओ ऐकायचो आणि नो डाऊट त्याचं एक कुतूहल होतं, ते कसं बोलतात त्या उद्घोषिका, असं गोड आवाज काढून अनाउन्समेंट देतात, तर आम्हाला इतकं ते छान वाटायचं. माझी मोठी बहीण तर मिमिक करायची त्याला.
0: अच्छा.
1: त्यामुळे ते एक कुतूहल त्याच्याविषयी होतच आकाशवाणीबद्दल.
0: खरंय. पण मग आकाशवाणीचं तुमचं आधीपासूनचं घट्ट नातं होतं, तर तुमचा आकाशवाणीचा प्रवास नेमका कसा सुरू झाला?
1: म्हणजे ती एक मोठी गंमतच आहे, कारण मला स्टेज फिअर आहे, त्यामुळे मी असं जाऊन कुठे बोलीन वगैरे असं, म्हणजे मी लोकांशी खूप बोलायची पटकन. माझ्याविरुद्ध माझी बहीण, म्हणजे स्टेजवर जायचं किंवा असं काही कार्यक्रम करायचं म्हटलं की तिकडे अपोजिट माझी बहीण पुढे आणि मी मागे असं, आणि तिला स्टेज फिअर बिलकुल नाही आणि मला भयंकर होतं. त्यामुळे इकडे आम्ही जेव्हा हैदराबादला आलो, बीएडसाठी आम्ही इकडे आलो, मग आम्हाला कळलं की असं रेडिओवर मराठीसाठी उद्घोषिका हव्या आहेत, तर आम्हाला कोणीतरी सांगितलं तर मग तुम्ही का म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही, कारण तुझ्या दोन्ही मुलींचं मराठी खूप चांगलं आहे.
0: बरोबर.
1: असं आमच्या आईला सांगितलं, तर माझी आई आम्हाला घेऊन आली. माझी मोठी बहीण योगिनी ती तर तयार होती, पण मी एवढी मनातून तयार नव्हते, आणि पण आईने ऐकलं नाही, मला जबरदस्ती घेऊन आली. आणि तेच त्यांचं प्रोसिजर होतं की पहिल्यांदा लेखी परीक्षा, मग व्हॉइस टेस्ट आणि मग इंटरव्ह्यू असं. आणि परीक्षक पलीकडे बसले होते, मध्ये पडदा होता आणि या साईडला आम्ही होतो, आणि ते व्हॉइस टेस्ट वगैरे ते आम्हाला दिलं होतं लिहून, ते वाचायचं होतं. आणि मग ते वाचले, मी म्हटलं मी नक्की नापास होणार आहे, मी अगदी ह्याच ह्याने बिलकुल. आणि नंतर त्यांनी सिलेक्शनमध्ये आम्हाला 6 जणांना सिलेक्ट केलं आणि त्याच्यात मी आणि माझी बहीण दोघी सिलेक्ट झालो. तर मी म्हटलं हा नाही, योगिनी सिलेक्ट होणारच होती, कारण तिचा आवाज इतका गोड आणि इतकं हे आणि शांत आणि हलकं असं ती बोलणार ना अगदी, की त्यामुळे ती होणार मला माहितीच होतं. तर मला वाटलं सगळ्यात जास्त मार्क तिला आले असतील असं मला वाटत होतं. पण जेव्हा ते जज बघितलं, मी शेवाळकर सर होते, तर ते मला ओळखत नव्हते, मी त्यांना ओळखत होते, कारण ते इकडे नाटक ह्याच्यात खूपच फेमस त्यांचं हे होतं, तर त्यामुळे ते सगळे लोक त्यांना ओळखत होते. तर मी नमस्ते सर म्हटलं, मग ते मराठीत बोलत नाहीत, ते हिंदीमध्येच बोलतात नेहमी. आणि मग त्यांनी अच्छा आप दीपाली है क्या, तर मी म्हटलं हा, तर सबसे ज्यादा मार्क्स आपको मिले है. मी म्हणजे आश्चर्य, म्हटलं मला मला कसं काय, मी ततपापा करूनच बोलू, मला तर वाटलं की माझे 12 वाजले म्हणून. आणि ते थोडंसं माईक इतके सेन्सिटिव्ह असतं की त्याच्यामुळे ते घाबरलं की ते थोडंसं येतं ना, तर मला वाटलं की ते नक्की आलं असणार आणि मी तर नापासच होणार असंच मी समजत होते. आणि सर म्हणाले नाही अरे आपकी आवाज इतनी भारदस्त है और उसमें आप आशा भोसले जी की जैसी आपकी आवाज है.
0: अरे वा.
1: मी तर एकदम शॉक, म्हटलं आशा भोसले कुठे आणि मी कुठे, काही तुम्ही त्यांच्याशी कुठे मला हे करताय. तर अरे नाही नाही मी सही बोल रहा हूं, मतलब जैसी आपकी है ऐसा बोल रहा हूं मैं, और आप इम्प्रूव्ह कर सकती है और बहुत आगे जा सकती है, आपकी आवाज बहुत अच्छी है.
0: ही तर तुम्हाला खूप मोठी पावती मिळाली, तुम्हाला
1: मोठी कॉम्प्लिमेंटच होती.
0: करेक्ट. बरं संयुक्ता, मला तुला विचारायचं वाटतंय, रेडिओ म्हणलं की तुझ्या मनात पहिल्यांदा कुणाची आठवण येते?
2: मला म्हणजे शाळेत सुट्टी लागायचे तर मी जायचे घरी आजी आजोबांकडे, आणि मला एक गोष्ट लक्षात आहे आणि अजूनही आम्ही फॉलो करतो, ते म्हणजे सकाळी 6 बातम्याने आम्ही उठायचो, आजोबा 6 बातम्या लावायचे आणि आम्ही सगळे उठायचो, सगळे कजिन्स उठायचो, आणि रात्री झोपताना आम्ही कधीही मोबाईल स्क्रोल करून झोपलो नाही.

0: अरे
1: आम्ही
0: वा,
1: रेडिओवर गाणे ऐकत एकदम एकदम कमी आवाजात डिम लाईट आणि आम्ही तसं झोपलोय. तर ती आठवण आहे माझी रेडिओ सोबत. म्हणजे आय नेव्हर थॉट की मी कधी मोबाईल स्क्रोल करत उठली आहे नाही तर मोबाईल स्क्रोल करत झोपली. मी सतत रेडिओ सोबत उठली आणि झोपली आहे.
0: आत्ताच्या युगातली मुलगी असून सुद्धा
1: नव्या पिढीसाठी
0: म्हणजे मोबाईल न बघता उठणं आणि झोपणं हे आता तर दुरापास्तच आहे. बरं, मग तू एक मास मीडिया आणि पत्रकारिता याची विद्यार्थिनी आहेस, तर मला असं तुला एक प्रश्न विचारा असं वाटतो की तू सध्या रेडिओ ऐकतेस का आणि कोणते कार्यक्रम ऐकतेस आणि त्याच्यामध्ये असा कुठला तुला कार्यक्रम आवडतो आणि रेडिओ ऐकतेस तर तू कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऐकतेस?
1: रेडिओ तर मी ऐकते जेव्हा जेव्हा वेळ मिळतो मी रेडिओ ऐकते. म्हणजे कधी कधी वाटतं की बस झाला तर मोबाईलवर खूपच कॉन्टेंट बघितलं जरा ऐकावं आपण काहीतरी डोळ्याला आराम मिळावं तर मग मी रेडिओ ऐकते. आणि रेडिओवर कार्यक्रम म्हणजे विविध भारती, FM वरची जुनी गाणी आणि हे सगळं म्हणजे ऑल दिस प्रोग्राम मला खूप आवडतात. ते प्रोग्राम्स मग मी ते ऐकत असते. आणि आता मोबाईल आहे, आता माझ्याकडे रेडिओ नाहीये जो माझ्या आजोबांकडे असतो
0: अगदी,
1: तर मग मोबाईलवर एक ऍप आहे न्यूज ऑन AIR ऍप, त्याच्यावरच मी ऐकत असते. आणि त्याच्यावर सगळे कन्व्हिनियंटली सगळे FM वगैरे असतात, सो खूप छान वाटतं
0: ऐकणं सोपं जातं. न्यूज ऑन AIR मुळे आपल्या मोबाईल मध्ये बसल्या बसल्या ऐकता येतं.
1: अगदीच
0: खरे. बरं, मग तू आता मीडियाची विद्यार्थिनी आहेस, तूही बरेच कार्यक्रम करत असशील, तर तुला आकाशवाणीकडून नेमकं काय शिकायला मिळालं?
1: तर रेडिओ हा सब्जेक्ट मला आधी स्टार्टिंगला होता फर्स्ट इयरला आणि तेव्हा आम्हाला आकाशवाणीबद्दल खूप सांगायचे. तर स्टार्टिंगला आम्हाला टेक्निकल गोष्टी शिकवायचे की स्क्रिप्टिंग कशी आहे, लोकांशी काय काय आपण संवाद करू शकतो. आणि मला एक सरांची गोष्ट फार आवडते आणि ते अजूनही बोलतात की तुम्ही रेडिओ नाही तर आकाशवाणीमध्ये जर काम करत असाल यू शुड राईट फॉर मास ऑडियन्स नॉट फॉर क्लास ऑडियन्स.
0: अरे वा, ही तर किती मोठी गोष्ट आहे.
1: सो ते एक खूप मोठी गोष्ट मी शिकले आकाशवाणीकडनं, बोलायची पद्धत. आणि व्हिज्युअल स्टोरी टेलिंग नसतं रेडिओमध्ये, इट इज द वर्बल स्टोरी टेलिंग. आपण कसं त्या लोकांना थांबू शकतो ऐकण्यासाठी, बिकॉज चित्र तर दिसणार नाहीयेत, त्यांना ते इमॅजिन करावं लागेल की आता आपण काय बोलतोय, काय घटना झाली असेल तर ती कशी असेल. ते सगळं मी आकाशवाणीकडनं शिकले.
0: बरोबर, श्रोत्यांना गुंतवून ठेवणं ही पण एक मोठी कला आहे. दीपाली मॅडम, तुम्ही आकाशवाणीमध्ये जेव्हा उद्घोषिका म्हणून करत होतात तेव्हा काही अनुभव तुम्हाला आठवतोय का, त्याबद्दल सांगाल?
2: हा, म्हणजे अनुभव असा म्हणजे आम्ही इकडे यायचो, म्हणजे रेडिओवर आम्ही प्रसारित करायला तिकडे लाईव्ह जायचो आणि तेव्हा मग काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. ते जेव्हा सुरू होतं सुरळीत ते कार्यक्रम व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने कधी कधी खरखर होते, मधनच बंद होतो आणि मग काय करायचं कळत नाही, करंट गेला की मग ते सुरू होतं पण फ्रॅक्शन ऑफ हे जातं. तेव्हा ते खूप म्हणजे असे खूप अनुभव आहेत की म्हणजे असं वाटतं की आता काय करायचं आणि एकदम घाबरायला व्हायचं, कारण आपण लाईव्ह असतो आणि त्यावेळी जरा जरी चूक झाली तरी सुद्धा खूपच मोठं म्हणजे त्याचं हे होऊ शकतं. त्यामुळे जरा भीती एक मनामध्ये होतीच. आणि आम्ही ज्या वेळेला उद्घोषिका होतो तेव्हा इकडे जागतिक मराठी परिषद झाली होती, तर त्यावेळी खूप मोठे मोठे लोक म्हणजे जे हैदराबादचे आहेत माझी त्यांनाही बोलवलं होतं. तर गायिका आहेत प्रसिद्ध बकुल पंडित पण आल्या होत्या.
0: अच्छा.
2: आणि मग आम्ही त्यांना आकाशवाणीवर बोलवलं होतं त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला आणि माझ्या बहिणीनेच त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता, मी रेकॉर्ड केला होता.
0: अच्छा.
2: तो एक छान अनुभव होता.
0: मग त्या संमेलनाकरता तुम्हाला रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओ सोडून बाहेर जावं लागलं असेल?
2: नाही, आम्ही त्यांना म्हणजे परिषद होती तिकडे आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो, कारण तिकडे जे जे कार्यक्रम झाले ते आम्हाला काही काही कार्यक्रमांना आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की रेकॉर्ड करा आणि लिहा त्याच्याबद्दल आणि मग आपला जेव्हा लाईव्ह असतो आपण त्यावेळेला त्याच्याबद्दल सांगा.
0: बरोबर.
2: अशी इकडे परिषद झाली आणि त्याच्यामध्ये काय काय झालं.
0: बरोबर.
2: अनुभव असा तुमचा सांगा असं आम्हाला सांगितलं होतं, म्हणून आम्हाला रेडिओकडनं पाठवलं होतं अटेंड करायला. तर आम्ही गेलो होतो, तो एक वेगळा छान अनुभव होता आणि त्याच्यामध्ये खूप लोकांशी भेटायला मिळालं, खूपच म्हणजे वेगळा अनुभव आहे. ते रेडिओमुळे आम्हाला मिळालं, आकाशवाणीमुळे त्या सगळ्या लोकांना जवळून बघायचा आणि हे करायचं.
0: अच्छा. तर संयुक्ता, मला तुला असं विचारावं वाटतं की सध्या सोशल मीडिया सगळीकडेच आहे, म्हणजे जिकडे पाहावं तिकडे सोशल मीडियाचंच युग आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तुझ्या मते रेडिओ हे प्रसार माध्यम आजच्या काळामध्ये किती महत्वाचं आहे?
1: सोशल मीडिया सोबत ना एक वर्ड जोडलं जातं, ते आहे हाय स्पीड इंटरनेट आणि डेटा प्लॅन. ते रेडिओला तर लागणार नाहीये.
0: बरोबर.
1: यू कॅन हिअर इट जिथं पाहिजे तिथं, कन्व्हिनियंट आहे रेडिओ ऐकणं, अफोर्डेबल आहे लोकांसाठी. आणि आज खूप ग्रामीण भागात पण रेडिओ जास्त पोहोचले इंटरनेटपेक्षा.
0: बरोबर.
1: तर ते महत्वाचं, ते कम्युनिकेशन टूल अजूनही जागा आहे आणि ते बहुतेक इव्हन सोशल मीडिया पण जेव्हाही पुढे जाईल जे पण होईल त्या सोशल मीडियासोबत, AI येतंय जे पण येतंय, पण रेडिओ तो तसाच राहणार आहे आणि त्याची व्हॅल्यू पण तीच राहणार आहे. माझ्या जेनझी जनरेशनमध्ये पण राहणार आहे आणि जेन अल्फामध्ये तेवढंच राहणार आहे ती व्हॅल्यू.
0: बरोबर. म्हणजे रेडिओचं महत्व

0: कधीही कमी होणार नाहीये.
1: नाही
0: दीपाल मॅडम, आधीचे कार्यक्रम किंवा आत्ताचे कार्यक्रम यामध्ये असा काही फरक जाणवतोय का, आणि हा जो आकाशवाणीचा 90 वर्षाचा प्रवास आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
2: म्हणजे आता आपण म्हणतो ना मागे वळून पाहताना,
0: बरोबर
2: तसं जर म्हणजे खरंच पाहिलं तर आधीचा काळ खूप वेगळा होता. तेव्हा एक साचेबद्ध कार्यक्रम असायचे आणि त्या उद्घोषिका असं यायच्या, त्यांना बोलायचं पण ते असंच एवढं एवढं बोलायचं आणि ते गोड आवाजात, आणि मग त्यांचं ते आणि तेवढं झालं की मग कार्यक्रम करायचा, आणि मग ते झालं की कार्यक्रम संपला असं हे सांगायचं, असं एक स्टिरिओटाईप म्हणतो तसं होतं. आता बघितलं जसं संयुक्त म्हणाली की खूपच आजकालच्या ह्याच्यात बदल आलाय, आणि सगळंच म्हणजे असं माध्यम इन्स्टंट झालंय, आणि त्याच्यामध्ये डिजिटल आलंय, आणि त्याच्यामध्ये खूप काही प्रकार झालेत, आणि खूप आपण पुढे पुढे जातोय तसं. आणि आकाशवाणी रेडिओ हे कधी संपणार नाही, संयुक्त म्हणाली ते बरोबर आहे, कारण कधी कधी असं वाटतं की आता अरे डेड एंड आला, आता संपलं, ह्याच्या पुढे काय करणार आहेत, आता एवढं माध्यम आलं, इंटरनेट आलं, त्याच्यामध्ये फोन आलेत हातात सगळ्यांच्या, इतकं इझी झालंय, तर हे रेडिओ कोण ऐकणार आहे असं वाटता वाटता जसं ती म्हणाली तसं. आणि ग्रामीण भागात तुम्हाला जर पोहोचायचंय तर रेडिओशिवाय दुसरं माध्यम नाही आहे, तिकडे अजूनही रेडिओ चालू आहे, ते म्हणजे त्यांच्याकडे मनोरंजनाचं साधन तेच आहे. तर अजूनही ते कितीही पुढे गेलं तरी सुद्धा अजूनही रेडिओला मरण नाहीये, अजूनही ते चालू आहे, कारण गावागावात पोहोचलंय ते, आणि थोडंसं स्वरूप बदललंय त्याचं. आणि आता ते आपण आरजे म्हणतो रेडिओ जॉकी, आणि ते यो असं करून बोलतात, त्यांची जरा बोलण्याची स्टाईल बदललीये आजकालच्या काळातले कसे आहेत तसं झालंय तिकडे, त्यामुळे ते ऐकलं ना तर त्यांचं म्हणजे लाईव्हली म्हणतो ना तसं एकदम बोलतात ते, आणि असं गप्पा मारल्यासारखं, म्हणजे खूप बदल झालाय आता आकाशवाणीमध्ये, कारण आजकालची पिढी मग त्याला कनेक्ट होत नाही, कारण त्यांना असं सगळं लाईव्ह आणि असं इन्स्टंट असंच लागतं, त्यामुळे ते छान वाटतंय आता बदल झालाय तो.
0: जुन्या पिढीसोबत नवीन पिढीलाही पुढे घेऊन जायचं आहे,
2: तेच
0: खरंय. दीपाली जोशी मॅडम आणि संयुक्ता कुलकर्णी, आपण दोघीही या आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली वाटचाल या विषयासंदर्भात चर्चेमध्ये सहभागी झालात. दीपाली जोशी मॅडम, तुम्ही उद्घोषिका असतानाचे अनुभव सांगितले आणि तुमचा आकाशवाणीच्या प्रती असलेला जिव्हाळाही तुम्ही व्यक्त केलात, तसंच संयुक्ता नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करतेस, तर नवीन पिढी सुद्धा आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकते ही खरंच विशेष कौतुकाची बाब आहे. आपण दोघीही आपला अमूल्य वेळ काढून आकाशवाणीत आलात आणि आपले विचार व्यक्त केलेत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले मनापासून धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: धन्यवाद.

आकाशवाणी आज आणि काल या विषयावर परिसंवाद आताच आपण ऐकलात. या परिसंवादात सहभाग दीपाली जोशी आणि संयुक्ता कुलकर्णी यांचा आणि या परिसंवादाचं संचालन सोनाली कुलकर्णी यांनी केलं होतं. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम समाप्त होत आहे. पुन्हा भेट आहेच येत्या आठवड्यात सोमवारी दुपारी 2:30 या मीटर्सवर. तोपर्यंत मेघना डबूचा नमस्कार.